पहरो महला पंजवा तेरी टेक रहा कल माहे, तेरी टेक तेरे गुण गाहे, तेरी टेक न पो है काल, तेरी टेक बिन सह जंजाल। दीन दुनिया तेरी टेक, सब मै रव्या साहब एक रहाओ, तेरी टेक करो आनंद, तेरी टेक जपो गुरमंत, तेरी टेक तरिय पौ सागर, रखन हार पूरा सुख सागर, तेरी टेक नाही पौ कोए, अंतर जमी साचा सोए, तेरी टेक तेरा मन तान, इहां उहां तू दीवान, तेरी टेक तेरा प्रवासा, सगल ते आवे प्रभ गुणतासा। जप जप आनंद कर है तेरे दासा, सिमर नानक साचे गुणतासा, पहरा ओ महला पंजवा, प्रथमे छोड़ी पराई निंदा, उतर गई समन की चिंदा, लोभ मोह सब कीनो दूर, परम बैसनो प्रपेख हजूर, ऐसो त्यागी विरला कोए, हर हर नाम जपै जन सोए रहाओ, अहं बुद्ध का छोड़िया संग, काम क्रोध का उतरिया रंग, नाम ते आए हर हर हरे, साज जना के संग निस्तरे, बैरी मीत होए सम्मान, सर्व में पूर्ण भगवान, प्रभ की आज्ञा मान सुख पाया, गुरपुरे हर नाम दरड़ाया, कर कृपा जिस राखे आप, सोई भगत जपै नाम जाप, मन प्रगास गुरते मत लई, कहो नानक तां की पूरी पई, पैरो महला पंजवा, सुख नाही बहुते तन खाटे, सुख नाही पेखे नित नाटे, सुख नाही बहु देश कमाए, सर्व सुखा हर हर गुण गाए, सुख सहज आनंद लहो, साध संगत पाइए वडभागी, गुरमुख हर हर नाम कहो रहाओ, बंधन मात पिता सुदबंता, बंधन कर्म तर्म हो करता, बंधन काटन हार मन वसै, तव सुख पावै निज कर बसै, सब जाचक प्रभ देवन हार, गुण निधान बेअंत अपार, जिसनों कर्म करे प्रभ अपना, हर हर नाम तिने जन जपना, गुर अपने आगे अरदास, कर कृपा पुरख गुणतास, कहो नानक तुमरी सरनाई, जो पावे त्यो रखो गुसाई, पैरो महला पंजवा, गुरमिल त्याग्यो दूजा पाओ, गुरमुख जप्यो हर का नाओ, बिसरी चिंत नाम रंग लागा, जन्म जन्म का सोया जागा, कर कृपा अपनी सेवा लाए, साधु संग सर्व सुख पाए रहाओ, रोग दोख गुर शब्द निवारे, नाम औखद मन भीतर सारे, गुर भेटत मन पया आनंद, सर्व निदान नाम भगवंत, जन्म मरण की मिटी जमत्रास, साध संगत ऊंद कमल विगास, गुण गावत निचल विश्राम, पूर्ण होए सगले काम, दुलभ देह आई परवान, सफल होई जप हर हर नाम, कहो नानक प्रभ कृपा करी, सास गिरास जपो हर हरी, पैरो महला पंजवा, सब ते उच्चा जा का नाओ, सदा सदा ताके गुण गाओ, जिस सिमरत सगला दुख जाए, सर्व सुख वसै मन आए, सिमर मना तू साचा सोए, हलत पलत तुमरी गत होए रहाओ, पुरख निरंजन सृजनहार, जी जंत देवै आहार, कोट खते खिन बख्शनहार, भगत पाए सदा निस्तार, साचा तन साची वड्याई,
ਗੁਰ ਪੂਰੇ ਤੇ ਨਿਸ਼ਚਲ ਮਤ ਪਾਈ, ਕਰ ਕਿਰਪਾ ਜਿਸ ਰੱਖਣ ਹਾਰਾ, ਤਾਂ ਕਾ ਸਗਲ ਮਿਟੈ ਅੰਧਿਆਰਾ। ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਸਿਉ ਲਾਗੋ ਧਿਆਨ, ਪੂਰਨ ਪੂਰ ਰਹੋ ਨਿਰਵਾਨ, ਭ੍ਰਮ ਪਾਉ ਮੇਟ ਮਿਲੇ ਗੋਪਾਲ, ਨਾਨਕ ਕਹੋ ਗੁਰ ਭਏ ਦਿਆਲ। ਪੈਰੋ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ, ਜਿਸ ਸਿਮਰਤ ਮਨ ਹੋਏ ਪ੍ਰਗਾਸ, ਮਿਟੈ ਕਲੇਸ਼ ਸੁਖ ਸਹਿਜ ਨਿਵਾਸ, ਤਿਸੈ ਪ੍ਰਾਪਤ ਜਿਸ ਪ੍ਰਭ ਦੇ, ਪੂਰੇ ਗੁਰ ਕੀ ਪਾਏ ਸੇਵ। ਸਰਬ ਸੁਖਾਂ ਪ੍ਰਭ ਤੇਰੋ ਨਾਮ, ਆਠ ਪਹਿਰ ਮੇਰੇ ਮਨ ਗਾਓ ਰਹਾਓ, ਜੋ ਇੱਛੈ ਸੋਈ ਫਲ ਪਾਏ, ਹਰ ਕਾ ਨਾਮ ਮਨ ਵਸਾਏ, ਆਵਣ ਜਾਣ ਰਹੇ ਹਰ ਧਿਆਏ, ਭਗਤ ਪਾਏ ਪ੍ਰਭ ਕੀ ਲਿਵਲਾਏ। ਬਿਨਸੇ ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਅਹੰਕਾਰ, ਟੂਟੈ ਮਾਇਆ ਮੋਹ ਪਿਆਰ, ਪ੍ਰਭ ਕੀ ਟੇਕ ਰਹੇ ਦਿਨ ਰਾਤ, ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਕਰੇ ਜਿਸ ਦਾਤ, ਕਰਨ ਕਰਾਵਣ ਹਾਰ ਸਵਾਮੀ, ਸਗਲ ਘਟਾਂ ਕੇ ਅੰਤਰਜਾਮੀ, ਕਰ ਕਿਰਪਾ ਆਪਣੀ ਸੇਵਾ ਲਾਏ, ਨਾਨਕ ਦਾਸ ਤੇਰੀ ਸਰਨ ਆਏ। ਪਹਿਰਾਓ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ, ਲਾਜ ਮਰੈ ਜੋ ਨਾਮ ਨਾ ਲੇਵੈ, ਨਾਮ ਬਿਹੂਨ ਸੁਖੀ ਕਿਉਂ ਸੋਵੈ, ਹਰ ਸਿਮਰਨ ਛਾੜ ਪਰਮ ਗਤ ਚਾਹੈ, ਮੂਲ ਬਿਨਾ ਸਾਖਾ ਕਤਿਆ ਹੈ। ਗੁਰ ਗੋਬਿੰਦ ਮੇਰੇ ਮਨ ਧਿਆਏ, ਜਨਮ ਜਨਮ ਕੀ ਮਹਿਲ ਉਤਾਰੈ, ਬੰਧਨ ਕਾਟ ਹਰ ਸੰਗ ਮਿਲਾਏ ਰਹਾਓ। ਤੀਰਥ ਨਾਏ ਕਹਾਂ ਸੁਚ ਸੈਲ, ਮਨ ਕੋ ਵਿਆਪੈ ਹੋਮੈ ਮੈਲ, ਕੋਟ ਕਰਮ ਬੰਧਨ ਕਾ ਮੂਲ, ਹਰ ਕੇ ਭਜਨ ਬਿਨ ਬਿਰਥਾ ਪੂਲ, ਬਿਨ ਖਾਏ ਬੂਝੈ ਨਹੀਂ ਭੂਖ, ਰੋਗ ਜਾਏ ਤਾਂ ਉਤਰੈ ਦੁਖ, ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਲੋਭ ਮੋਹੇ ਵਿਆਪਿਆ, ਜਿਨ ਪ੍ਰਭ ਕੀਨਾ ਸੋ ਪ੍ਰਭ ਨਹੀਂ ਜਾਪਿਆ, ਧਨ ਧਨ ਸਾਧ ਧਨ ਹਰ ਨਾਉ।

निर्मल एक तू होर बंदी तंदै पाए, गुर राखे से उबरे साचे स्यों लिवलाए। हर जियो हर जियो।